0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: दीप भव MGM विद्यापीठ गीत, गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती, MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत अत्त दीप भव।

0: गुड मॉर्निंग छत्रपति संभाजी नगर, आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो. आणि आज आहे फ्रायडे, यानी की फ्रायडे फिल्टर डे, कारण की आजची सकाळ थोडी खास आहे. आणि आता बोला यार, शुक्रवार आला की मनाचं टेन्शन कमी होतं का? नाही, बरोबर ना? जणू काही ऑफिसचं बॅग भरून आपण सुट्टीसाठी बाहेर पडतोय. पण खरं सांगू का, हे सगळं मेल्स, मीटिंग्स, टार्गेट यांच्यामध्ये ना तर एक मी टाइम हवाच. आणि तो मी टाइम आहे ही सकाळची 2 मिनिटं जी आपण एकत्र घालवतोय चहा समोर, रेडिओ ऑन, आणि मी म्हणजे तुमचा आरजे अदनान तुमच्यासोबत तुमचा फ्रायडे एकदम गुडविल करायला. आज सकाळची हवा पण जरा वेगळीच वाटते, एक्स्ट्रा फ्रेश, कारण वीकेंड फक्त समोर उभा आहे. मग चला, करा डोळे बंद, घ्या एक खोल श्वास आणि स्वतःला सांगा आजचा दिवस माझा आहे. वर्क प्रेशर जरी असेल तरी मूड एकदम कूल ठेवायचा. तर मंडळी, पुढच्या काही मिनिटात आपण ऐकणार आहोत फ्रायडे स्पेशल गाणी आणि भन्नाट गप्पा गोष्टी आणि हो एक फ्रायडेचा किस्सा देखील. तेव्हा सोबत राहा, कारण की मी आहे तुमचा दोस्त आणि होस्ट आरजे अदनान तुमच्यासोबत तुमची मॉर्निंग गुड करायला. सो गुड वॉली मॉर्निंग छत्रपती संभाजीनगर.
1: Only on MGM 90.8 FM.

गटल लोखंडाच मन गटल लोखंडाच स्पर्श तुझा परिसाचा मन गटल लोखंडाच स्पर्श तुझा परिसाचा सोन्यानं हे घर सारं

0: मधि मधि वाजविन शिट्टी,
1: हम दो हमारे दो।
0: मधि मधि वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गटरी। मधि मधि वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल ग।

0: माझे तुझे मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर।
1: नमस्कार आणि सुपर सुप्रभात। छत्रपती संभाजीनगर आर जे अदनान तुमच्यासोबत आलाय आणि घड्याळात आता एक्झॅक्टली 7:27 वेळ झालीये। 21 ऑगस्ट। तर आजच्या दिवसाचा दिन विशेष काय जाणून घेऊयात। तर
2: आर जे अदनान सोबत दिन विशेष, दिन विशेष।
1: इतिहासात आज 1888 मध्ये विलियम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले होते। त्यानंतर 1911 ला पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातून मोनालिसा हे जग प्रसिद्ध चित्र चोरीला गेले होते। याची सुद्धा चोरी झाली होती इतिहासात 1911 ला। त्यानंतर 1991 ला लाटविसा सोयतन युनियन पासून स्वतंत्र झाला आणि 1993 ला मंगळाच्या शोध मोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला होता। आणि यासोबतच आज जन्मदिवस आहे। 1871 ला जन्मलेले भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य गोपाळकृष्ण देवधर यांचा आणि 1910 ला जन्म झाला होता जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेंद्रे यांचा। 1924 ला जन्म झाला होता गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांचा आणि गुगल ज्यांनी सुरू केला होता त्याचे सहसंस्थापक सर्गिन ब्रिन यांचा आज जन्मदिवस आहे। 1973 ला त्यांचा जन्म झाला होता। तर हे होतं 21 ऑगस्ट छोटं पण महत्वाचं असं दिन विशेष। अशा इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा
3: ओनली ऑन MGM 90.8।

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपए क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर.gov.in।

0: तुम्हाला माहिती आहे का की आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे जिगीशा नाट्य सहवास 2026 MGM विद्यापीठातील रुक्मिणी ऑडिटोरियम येथे हा नाट्य उत्सव होत आहे. तर याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत फाउंडर मेंबर आणि ऍक्टर अभय जोशी सर. ते आपल्याला या जिगीशा नाट्य सहवासाबद्दल सांगतायत.
1: नमस्कार, मी अभय जोशी. जिगीशा नाट्य संस्थेबद्दल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. गेल्या 40-45 वर्षापासून आम्ही नाटक चित्रपट या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. 40 वर्ष संस्थेला पूर्ण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की मुळापासून म्हणजे ज्या गावापासून ज्या विभागापासून आपण आपल्या कार्याला सुरुवात केली तिथे आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे. म्हणून 4 वर्षापूर्वी आम्ही जिगीशा नाट्य सहवास हा सुरू केला ज्यामुळे आपल्या गावात पुन्हा नाट्यविषयक चळवळ म्हणता येणार नाही पण नाट्यविषयक काहीतरी ऍक्टिव्हिटी कार्यरत राहिली पाहिजे म्हणून आम्ही तो सुरू केला. आणि त्याच दरम्यान पुढे 3 वर्ष तो करत असताना मधल्या दरम्यान आमच्यातलाच एक चांगला मित्र अभिनेता मिलिंद सफाई याचं निधन झालं. पण त्याची आठवण म्हणून आम्ही मिलिंद सफाई पुरस्कार की जो अभिनेता रंगभूमीवर प्रायोगिक रंगभूमीवर असू दे व्यावसायिक रंगभूमीवर असू दे जो नोकरी सांभाळून करतो आहे अशा अभिनेत्याला किंवा अशा कलाकाराला आम्ही मिलिंद सफाई पुरस्कार देतो. तो पुरस्कार आम्ही याच आपल्या नाट्य सहवास मध्ये याच महोत्सवामध्ये प्रदान करतो. यावर्षी तो पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेता हास्यजत्रा फेम योगेश शिरसाट याला माननीय सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांच्या हस्ते आम्ही तो प्रदान करतो आहोत. या महोत्सवाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी कळकळीची आपल्याला विनंती आहे. महोत्सवात पहिल्या दिवशी हनाची सुटकेस या एका जर्मन पुस्तकावर आधारित नाटकाचा प्रयोग होणार आहे. उद्घाटन समारंभ आहे.
0: तर अशा प्रकारे हा पूर्ण नाट्य सहवास होणार आहे 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी. तर तुम्ही नक्की उपस्थित रहा आणि हो बुकिंग साठी बुक माय शो या वेबसाईट वर जाऊन तुम्ही बुक करू शकता तुमचं तिकीट. बोलूयात आपण अजून खूप काही याबद्दल बट थोड्या वेळानंतर. स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8 FM.

0: लेट्स टॉक अबाउट जिगीशा नाट्य सहवास 2026। रसिक प्रेक्षकांसाठी हा नाट्य संवाद आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे, तर याबद्दल सांगतायत आपल्याला फाउंडर मेंबर अभय जोशी सर।
1: मागच्या वर्षीपासून आम्ही महोत्सवात एक प्रकार सुरू केला की नाट्य विषयक पुस्तक प्रदर्शन एक्सक्लुसिव्हली, कारण साहित्य संमेलनात इतर सगळीकडे खूप पुस्तक प्रदर्शन वगैरे होतात, स्पेसिफिकली नाटकाच्या विषयावर असलेली पुस्तकं, मग ती हिंदी असतील, इंग्लिश असतील, मराठी असतील, पुस्तकं, संहिता, ऑटोबायोग्राफी, त्याच्यानंतर टेक्निकल पुस्तकं, अशा सगळ्याचं आम्ही प्रदर्शन भरवतो। ते 3 दिवस सगळ्या रसिक प्रेक्षकांना खुलं असतं आणि त्यालाही चांगला भरघोस प्रतिसाद मागच्या वर्षी आम्हाला मिळाला। याही वर्षी तसंच पुस्तक प्रदर्शन असणार आहे। उद्घाटन समारंभ माननीय सुप्रसिद्ध अभिनेत्री आपल्या रत्ना पाठक शहा यांच्या हस्ते आहे, मिलिंद सफाई पुरस्कार आहे, त्याच्यानंतर हॅनाची सुटकेस या नाटकाचा प्रयोग आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी रत्ना पाठक शहा यांची प्रकट मुलाखत चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रतीक्षा लोणकर घेणार, त्याच्यानंतरच साहित्य आणि मराठी नाटक याच्यावर एक परिसंवाद आहे आणि संध्याकाळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सवाल जवाब म्हणून नाटकाचा प्रयोग आहे। तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध लेखक आपल्या मराठवाड्यातले औरंगाबाद मधले अजित दळवी यांची प्रकट मुलाखत आहे आणि दुपारी उमगलेले गांधी या विषयाचा अभिवाचन आहे। उमगलेले गांधी अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हटंगडी, सुप्रसिद्ध म्हणूया आपण त्याला आहेच तो दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रतिमा जोशी ज्या चित्रपट दिग्दर्शिका आहेत, अभिनेत्री पण आहेत, असे तिघ मिळून या उमगलेले गांधी याचं अभिवाचन करणार आणि त्याच्यानंतर महोत्सवाची सांगता बरड या नाटकाने होणार। बरड नाटकाचा लेखक दिग्दर्शक सुनील डोंगर हा स्वतः बीडचा आहे। सवाल जवाब या नाटकाची लेखिका दिग्दर्शिका ही धाराशिवची आहे। योगेश शिरसाट ज्याला मिलिंद सफाई पुरस्कार देतो आहोत तो पण आपल्या मराठवाड्यातला आहे। त्यामुळे या आपल्या महोत्सवाचा जो उद्देश आहे किंवा जे स्वरूप आहे, आपल्या मातीतली माणसं, आपल्या इथली माणसं, त्यांचं चालू असलेलं कार्य यानुसारच ते आपण महोत्सव प्लॅन करतो आणि त्याप्रमाणेच त्या महोत्सवाचं स्वरूप असतं। तर मी आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती करेन की या महोत्सवाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा। 21, 22, 23 म्हणजे उद्या, परवा आणि तिसऱ्या दिवशी असा हा महोत्सव आहे। भरगच्च कार्यक्रम आहे, दिवसभर जरूर या। नमस्कार।
0: तर मित्रांनो, मैत्रिणींनो, सर्व रसिक प्रेक्षकांनो, जिगीशा नाट्य संवाद 2026 मध्ये नक्की उपस्थित रहा। 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये रुक्मिणी ऑडिटोरियम येथे होत आहे। सो नक्की उपस्थित राहा। बुक माय शो वर जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता। अँड स्टे ट्यून विथ आरजे अदनान ओनली ऑन MGM 90.8 FM।

0: तर 21 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो जल संधारण दिवस या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. तर या दिवसाविषयी या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाविषयी आपल्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले,
1: सर्वांना नमस्कार. आपला महाराष्ट्र जलसमृद्ध आणि हिरवागार असावा असे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी आपण संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन साजरा करतो आहोत. याच दिवशी सकाळी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये महा वॉकेथॉन फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे. सर्व तरुणांना आणि नागरिकांना माझे आवाहन आहे, या महा वॉकेथॉन मध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा. या निमित्ताने जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या रील्सची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. युवा पिढीने जास्तीत जास्त संख्येने यात सुद्धा सहभाग घ्यावा. या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारच्या जाहिरातींवर आणि समाज माध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत QR कोड स्कॅन करा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा. या जनजागरणात आपल्यापैकी प्रत्येकाने सहभागी व्हावे. चला एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया, पाणी अडवा पाणी जिरवा या मूल मंत्राला जगवूया. जय हिंद जय महाराष्ट्र.
0: जल संधारण दिवस आज आहे. माननीय माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने हा दिवस साजरा करण्यात येतो. तर याबद्दलची माहिती आता आपण ऐकली. स्टे ट्यून्ड ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: नाटक थिएटर हे सगळं बघायला आपल्या सर्वांना आवडतंय ना, तर आपल्या शहरात सुरू आहे जिगीशा नाट्य सहवास 2026. तर मराठवाडा आर्ट कल्चर फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे MGM विद्यापीठातील रुक्मिणी ऑडिटोरियम येथे. तर या नाट्य सहवासात काय काय असेल, तर काही वर्कशॉप असणार आहेत, पुस्तक प्रदर्शन असेल, प्रकट मुलाखती असणार आहेत, तुम्हाला नाटककार, लेखक, डिरेक्टर यांच्यासोबत संवाद साधण्याची सुद्धा सुवर्ण संधी मिळणार आहे. आणि आता नाट्य सहवास आहे तर काही स्पेशल नाटक सुद्धा असणार आहेत ना. तर हॅनाची सुटकेस शुक्रवार म्हणजे 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 याचा प्रयोग होणार आहे. यासोबतच 22 ऑगस्ट रोजी सवाल जवाब या नाटकाचा प्रयोग असेल आणि 23 ऑगस्ट रोजी बरड या नाटकाचा सुद्धा प्रयोग होणार आहे जिगीशा नाट्य सहवासात. तर नक्की या नाट्य सहवासात उपस्थित राहा, तुम्हाला नाटकासोबत खूप काही शिकायला सुद्धा मिळेल. तर जितकेही रसिक प्रेक्षक आहेत ना, तर त्यांच्यासाठी खूप सुंदर मेजवानी आहे ही, तर याचा फायदा नक्की घ्या. आणि याचं बुकिंग तुम्ही करू शकता बुक माय शो या वेबसाईटवर जाऊन. हा नाट्य सहवास कुठं होणार आहे, तर रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे. यासोबतच तुम्ही कॉलच्या माध्यमातून सुद्धा बुकिंग करू शकता 9890540088 या नंबरवर, किंवा तुम्ही स्वतः रुक्मिणी ऑडिटोरियमच्या समोरून सुद्धा तिकीट खरेदी करू शकता. सो डोंट मिस द चान्स 21, 22 आणि 23 ऑगस्ट जिगीशा नाट्य सहवास 2026. मी सुद्धा येणार आहे, तुम्ही सुद्धा या. आणि बाकी ऐकत रहा
1: ओनली ऑन MGM 90.8 FM.

मुंबईच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सूटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761200.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

उची उची विनार अल्ले मजा शून्य ललु नकुनाले किल्ली बिल्ली नारे पिल्ला नी घर कुल ची उची

0: मधी मधी वाजविन शिट्टी,
1: हम दो हमारे दो।
0: मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी। मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी।

माझे तुझ मन भर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर।

0: 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
1: पत्ता द्वारकदा श्याम कुमार सिडको 9209099991 बीड बायपास रोड 9503109429 त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.

0: गेट वन फ्री होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईलही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
0: पत्ता: द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
3: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
0: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
3: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
0: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, अमृतनगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
2: रंगभूमीचा कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्य प्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, MHG सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026. 21, 22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, MGM परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: तुम्हाला माहिती आहे का की आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे जिगीशा नाट्य सहवास 2026 MGM विद्यापीठातील रुक्मिणी ऑडिटोरियम येथे हा नाट्य उत्सव होत आहे. तर याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत फाउंडर मेंबर आणि ऍक्टर अभय जोशी सर. ते आपल्याला या जिगीशा नाट्य सहवासाबद्दल सांगतायत.
1: नमस्कार, मी अभय जोशी. जिगीशा नाट्य संस्थेबद्दल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. गेल्या 40-45 वर्षापासून आम्ही नाटक चित्रपट या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. 40 वर्ष संस्थेला पूर्ण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की मुळापासून म्हणजे ज्या गावापासून ज्या विभागापासून आपण आपल्या कार्याला सुरुवात केली तिथे आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे. म्हणून 4 वर्षापूर्वी आम्ही जिगीशा नाट्य सहवास हा सुरू केला ज्यामुळे आपल्या गावात पुन्हा नाट्यविषयक चळवळ म्हणता येणार नाही पण नाट्यविषयक काहीतरी ऍक्टिव्हिटी कार्यरत राहिली पाहिजे म्हणून आम्ही तो सुरू केला. आणि त्याच दरम्यान पुढे 3 वर्ष तो करत असताना मधल्या दरम्यान आमच्यातलाच एक चांगला मित्र अभिनेता मिलिंद सफाई याचं निधन झालं. पण त्याची आठवण म्हणून आम्ही मिलिंद सफाई पुरस्कार की जो अभिनेता रंगभूमीवर प्रायोगिक रंगभूमीवर असू दे व्यावसायिक रंगभूमीवर असू दे जो नोकरी सांभाळून करतो आहे अशा अभिनेत्याला किंवा अशा कलाकाराला आम्ही मिलिंद सफाई पुरस्कार देतो. तो पुरस्कार आम्ही याच आपल्या नाट्य सहवास मध्ये याच महोत्सवामध्ये प्रदान करतो. यावर्षी तो पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेता हास्यजत्रा फेम योगेश शिरसाट याला माननीय सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांच्या हस्ते आम्ही तो प्रदान करतो आहोत. या महोत्सवाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी कळकळीची आपल्याला विनंती आहे. महोत्सवात पहिल्या दिवशी हॅनाची सुटकेस या एका जर्मन पुस्तकावर आधारित नाटकाचा प्रयोग होणार आहे. उद्घाटन समारंभ आहे.
0: तर अशा प्रकारे हा पूर्ण नाट्य सहवास होणार आहे 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी. तर तुम्ही नक्की उपस्थित रहा. आणि हो, बुकिंग साठी बुक माय शो या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुक करू शकता तुमचं तिकीट. बोलूयात आपण अजून खूप काही याबद्दल, बट थोड्या वेळानंतर. स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8 FM.

0: Oghat.
1: Wondering what's next?
2: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
1: across diverse fields from engineering and AI to law.
2: Apply now at www.mgmu.ac.in
1: or call 906761200.
3: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधनपूर्ण शिक्षणासाठी
4: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
5: रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा. जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्य प्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्य प्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026, 21, 22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: लेट्स टॉक अबाउट जिगीशा नाट्य सहवास 2026। रसिक प्रेक्षकांसाठी हा नाट्य सहवास आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे, तर याबद्दल सांगतायत आपल्याला फाउंडर मेंबर अभय जोशी सर।
1: मागच्या वर्षीपासून आम्ही महोत्सवात एक प्रकार सुरू केला की नाट्य विषयक पुस्तक प्रदर्शन एक्सक्लुसिव्हली, कारण साहित्य संमेलनात इतर सगळीकडे खूप पुस्तक प्रदर्शन वगैरे होतात, स्पेसिफिकली नाटकाच्या विषयावर असलेली पुस्तकं, मग ती हिंदी असतील, इंग्लिश असतील, मराठी असतील, पुस्तकं, संहिता, ऑटोबायोग्राफी, त्याच्यानंतर टेक्निकल पुस्तकं, अशा सगळ्याचं आम्ही प्रदर्शन भरवतो। ते 3 दिवस सगळ्या रसिक प्रेक्षकांना खुलं असतं आणि त्यालाही चांगला भरघोस प्रतिसाद मागच्या वर्षी आम्हाला मिळाला। याही वर्षी तसंच पुस्तक प्रदर्शन असणार आहे। उद्घाटन समारंभ माननीय सुप्रसिद्ध अभिनेत्री आपल्या रत्ना पाठक शहा यांच्या हस्ते आहे, मिलिंद सफाई पुरस्कार आहे, त्याच्यानंतर हॅनाची सुटकेस या नाटकाचा प्रयोग आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी रत्ना पाठक शहा यांची प्रकट मुलाखत चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रतीक्षा लोणकर घेणार, त्याच्यानंतरच साहित्य आणि मराठी नाटक याच्यावर एक परिसंवाद आहे आणि संध्याकाळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सवाल जवाब म्हणून नाटकाचा प्रयोग आहे। तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध लेखक आपल्या मराठवाड्यातले औरंगाबाद मधले अजित दळवी यांची प्रकट मुलाखत आहे आणि दुपारी उमगलेले गांधी या विषयाचा अभिवाचन आहे। उमगलेले गांधी अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हटंगडी, सुप्रसिद्ध म्हणूया आपण त्याला आहेच तो दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रतिमा जोशी, ज्या चित्रपट दिग्दर्शिका आहेत, अभिनेत्री पण आहेत, असे तिघ मिळून या उमगलेले गांधी याचं अभिवाचन करणार आणि त्याच्यानंतर महोत्सवाची सांगता बरड या नाटकाने होणार। बरड नाटकाचा लेखक दिग्दर्शक सुनील डोंगर हा स्वतः बीडचा आहे। सवाल जवाब या नाटकाची लेखिका दिग्दर्शिका ही धाराशिवची आहे। योगेश शिरसाट ज्याला मिलिंद सफाई पुरस्कार देतो आहोत तो पण आपल्या मराठवाड्यातला आहे। त्यामुळे या आपल्या महोत्सवाचा जो उद्देश आहे किंवा जे स्वरूप आहे, आपल्या मातीतली माणसं, आपल्या इथली माणसं, त्यांचं चालू असलेलं कार्य यानुसारच ते आपण महोत्सव प्लॅन करतो आणि त्याप्रमाणेच त्या महोत्सवाचं स्वरूप असतं। तर मी आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती करेन की या महोत्सवाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा। 21, 22, 23 म्हणजे उद्या, परवा आणि तिसऱ्या दिवशी असा हा महोत्सव आहे। भरगच्च कार्यक्रम आहे, दिवसभर जरूर या। नमस्कार।
0: तर मित्रांनो, मैत्रिणींनो, सर्व रसिक प्रेक्षकांनो, जिगीशा नाट्य

0: अहवाल 2026 मध्ये नक्की उपस्थित रहा. 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये रुक्मिणी ऑडिटोरियम येथे होत आहे. सो नक्की उपस्थित रहा. बुक माय शो वर जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता. अँड स्टे ट्यून्ड.
1: Only on MGM 90.8.

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761-2000.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026. 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.